को नाही कृपा कर बनवारिया उस मोर थाओ नाही सतलाग सवारिया कहे नानक कहे नानक।

कथना कथी नावै तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाही खाहे, हुक्मी हुक्म चलाए राहो, नानक विगसै वे परवाहो। सच